0: कहां से रंग में तर बतर होकर आ रही है रितु?
1: क्या बताऊं अम्मा, रमा के घर गई थी किताब लेने, मगर रास्ते में ही मोहल्ले के लड़कों ने घेर लिया।
0: अच्छा, फिर क्या किया उन्होंने?
1: होली खेली मुझसे।
0: अरे तो तूने रोका क्यों नहीं?
1: रोका था।
2: गान मंदारम कालत्तिन्टे काटिल मंदमाई वीशुन्न संगीत सौरभ्यम गान मंदारम। വീണ്ടും വീണ്ടും കേൾക്കാൻ കൊതിക്കുന്ന പഴയ രാഗങ്ങളും ഹൃദയം തഴുകുന്ന വരികളും ആ ഗാനഭംഗിയിലലിഞ്ഞ വിശേഷങ്ങളും നമുക്ക് കേൾക്കാം, ആസ്വദിക്കാം ഗാനമന്ദാരത്തിലൂടെ.